0: मण्डलस्य विवरणं सम्बोधयन्ति पेट्रोलियम मन्त्रालयस्य संयुक्त सचिवा सुजाता शर्मा इत्येषा अवदत् यत् प्राकृतिक गैस इत्यस्य उत्पादनं सर्वकालिकोच्चतम स्तरे अस्ति यत् प्रतिदिनं एलपीजी इत्यस्य 92,000 टन परिमितम् अस्ति। श्रीमती शर्मा सूचितवती यत् कस्यामपि एलपीजी वितरण संस्थायां शुष्कतायाः सूचना न प्राप्ता। केन्द्रीय शिक्षा मन्त्रिणा धर्मेन्द्र प्रधानेन समग्र शिक्षाभियानस्य अन्तर्गतं निधि प्रसारणस्य तस्य उपयोगस्य च विषये विस्तृत समीक्षा सभायाः अध्यक्षता कृता। यस्याः लक्ष्यं समग्र शिक्षा 3.0 अधिकं दक्षं पारदर्शकं तथा परिणाम अभिमुखीकरणम् आसीत्। सामाजिकान्तर्जालीये पटले श्रीप्रधानः अवदत् यत् समग्र शिक्षाभियानं पीएम पोषणम् उल्लासः पीएम श्री इत्यादीनां प्रमुखयोजनानां एकीकृत पद्धत्याः प्रसारणम् अस्मिन्नेव वर्षे आरभ्यते। सः अवदत् यत् एतेन विद्यालयीय शिक्षाव्यवस्थायां बृहत्तरः समन्वयः प्रभावश्च सुनिश्चितः भविष्यति। केन्द्रीय कृषि मन्त्री शिवराज सिंह चौहानः अवदत् यत् कृषकाणां कृते बीजानाम् उपलब्धता सुनिश्चेतुं 74,000 क्विंटल परिमितस्य राष्ट्रिय बीज संरक्षणस्य स्थापना कृतास्ति। सः ह्यः नवदिल्ल्याम् अस्य वर्षस्य खरीफ अभियानस्य कृते कृषि विषयकस्य राष्ट्रिय सम्मेलनस्य द्वितीय दिने प्रसारमाध्यमान् सम्बोधयनासीत्। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतसायं महाराजा यादवेन्द्र सिंह अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट क्रीडांगणे न्यू चण्डीगढ़ नगरे महत्वपूर्णे क्वालिफायर द्वितीय स्पर्धायां गुजरात टाइटन्स दलेन राजस्थान रॉयल्स दलं 7-0 पराजितम्। अधुना गुजरात टाइटन्स दलं श्वः रविवासरे अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे निर्णायक स्पर्धायां रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन सह स्पर्धिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी धारवाड़।
2: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ.
3: 3 ಮಗುವಿನಿಂದ 3 ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ.
2: 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ.
3: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಾಸ್ ಅಥವಾ ಫೇಲ್ ಆದವರಿಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಬೇಕಾದ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
2: ತರಗತಿಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೂ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ.
3: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ.
2: ಮೊಬೈಲ್ 9448309994
3: 9448309494।
4: ಸಂಬಂಧಗಳ ಸಂತೋಷವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ಪವಿತ್ರ ಅಧಿಕ್ ಮಾಸ್ ಬೆಳ್ಳಿ ಪಾತ್ರೆಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ಮೌಲ್ಯ ಮತ್ತು ಗೌರವವನ್ನು ತರುತ್ತದೆ. ಈ ಅಧಿಕ್ ಮಾಸ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಮಾಡಿ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಹಾಗೂ ಅಫೆಕ್ಷನ್ ಅನ್ನು ಜೊತೆಗೆ ಚಂದುಕಾಕಸರ್ ಆಫ್ ಜುವೆಲ್ಸ್ ನಿಮಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ವಸ್ತು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳ ಖರೀದಿಯ ಮಜೂರಿಯ ಮೇಲೆ ಫ್ಲಾಟ್ 40% ರಿಯಾಯಿತಿ.
5: ಈ ಅಧಿಕ್ ಮಾಸದಲ್ಲಿ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಉಳಿತಾಯದೊಂದಿಗೆ. ಆಫರ್ June 14 ಮಾತ್ರ. ಭೇಟಿ ನೀಡಿ ಚಂದುಕಾಕಸರ್ ಆಫ್ ಜುವೆಲ್ಸ್ ಸಿನ್ಸ್ 1827. ನಮ್ಮ ಟೋಲ್ ಫ್ರೀ ನಂಬರ್ 0796999827.

0: ಪ್ರಸ್ತುತಿ ರಾಖಿ ಹಾನಗಲ್.
1: आज के इस अनमोल गीत कार्यक्रम के लिए आप सभी का स्वागत है. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳುತ್ತಿರುವ ಅಭಿಮಾನಿ ಕೇಳುಗರಿಗೆ ರಾಖಿ ಮಾಡುವ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಹಾಗೂ ಸ್ವಾಗತ. ದೋಸ್ತೋ, ಹಮಾರೆ ಯಹಾ ಫಿಲ್ಮೋ ಕಾ ಏಕ್ ಅಭಿನ್ನ ಅಂಗ ರಹಾ ಹೇ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಯಾನೆ ಸಂಗೀತ. ಜಬ್ ಸೇ ಫಿಲ್ಮೋ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಹುಯಿ ಹೇ ತಬ್ ಸೇ ಬಾಲಿವುಡ್ ಫಿಲ್ಮೆ ಅಪನಿ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜಾನಿ ಜಾತಿ ಹೇ. एक तरफ हमारे देश के हिंदी फिल्म इंडस्ट्री में ओपी नैयर, एसडी बर्मन और शंकर जयकिशन से लेकर नदीम श्रवण, अमित त्रिवेदी और शंकर एहसान लॉय जैसे बड़े संगीतकार हुए हैं, वहीं के ए सैगल, मोहम्मद रफी, लता मंगेशकर से लेकर किशोर कुमार, उदित नारायण, कुमार सानू और अरिजीत सिंह, इन जैसे कलाकारों ने न सिर्फ अपनी सुरीली आवाज में गाने गाकर कितने ही गानों को बल्कि उन फिल्मों को भी अमर बना दिया है. आज हम एक ऐसी ही टैलेंटेड सिंगर के बात कर रहे हैं, वो है कृष्ण कुमार कुन्नत यानी के.

केके ने अपनी शानदार करियर में लगभग सभी प्रमुख भारतीय संगीत निर्देशकों के साथ काम किया है। उन्होंने न केवल हिंदी बल्कि तमिल और तेलुगु के प्रसिद्ध संगीतकारों के साथ भी कई सदाबहार गीत गाए हैं। बॉलीवुड के फेमस सिंगर केके का नाम किसी पहचान का मोहताज नहीं है दोस्तों, पूरी दुनिया केके के नाम और उनकी आवाज की दीवानी है। May 31, 2022 ಕೇಳುಗರೆ, ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಒಂದು ಲೈವ್ ಕಾನ್ಸರ್ಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡುವಾಗ ಕೆಕೆ ಅವರು, ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣಕುಮಾರ್ ಕುನ್ನತ್ ಅವರು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಅಗಲಿದರು. ಭಲೇ ಹಿ ಆಜ್ ಸಿಂಗರ್ ಹಮಾರೆ ಬೀಚ್ ನಹಿ ಹೇ, ಲೇಕಿನ್ ವಹ ಅಪ್ನಿ ಸೂಪರ್ ಹಿಟ್ ಗಾನೋ ಕೆ ಕಾರಣ ಆಜ್ ಭಿ ಅಪ್ನೆ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಕೆ ದಿಲೋ ಮೇ ಜಿಂದಾ ಹೇ.